आम्ही आगंतो, आम्ही भारतातील आम टू यू अँड यू अँड यू अँड टू एव्हरी वन हियर. कठीण अंक एक कोसते दिलाम, ए प्रती माइनस सी होल स्क्वेअर इक्वल टू सी कॉलेज स्क्वेअर.